0: ದದ ದಿರ ಬಂದು ನಂಗು ಕದಾಯ್ದಲ್ಲ ಈ ಬಗ್ಗೆ. ಹೋ ದದ ದಿನ ಬಂದು
1: ಕರಿ ತೌಳಿ ಇಯಾಂಬಗಿ ಇವುಂಗೋ ಕೃಷ್ಣಾನಂದ, ನಂಗ್ನ ಇಯಾಂಬಗಿ ನಾಕ್ತ ತನ್ನ ಅಮುಕ್ ಲಾಕ್ಪದಿ. ಹಾಯೋ ಕರಿಯಮು ಹಾಯ್ನಿಂಗ್ಬ. ಹಾಯೋ ಕೃಷ್ಣಾನಂದ.
0: ದದ ನಂಗ್ ಅಯ್ಕೋಯ್ದ ಅಮುಕ್ತ ಚಲುಸಿ. ಇಮಾನ ದದಾಬು ಯಾಮ್ ಉನಿಂಗಿ ಹಾಯೋವೆ. ಶೆ ಚಲಸಿ ಲಾವೋ ಲಾವೋ ಹಬ.
1: ಇಯಾಂಬಗಿ ಕೃಷ್ಣಾನಂದ ಯೇಮು ನಶಿದಿ ಮತಮ್ಮ ಸೆ ಥೇಂಕ್ರೆ. ಹಯೇಂಗ್ ಓಯ್ನ ಚಲಸಿ ನಶಿದಿ ನಂಗ್ ಶುಹಲ್ಲೋ ಇಯಾಂಬಗಿ ಇಬುಂಗೋ.
0: ಕರಿಗಿನೋ ದದ ಇಮಾನ ದದಾಬು ಉನಿಂಗಿ ಹಾಯರಗ ದದಾನ ಸಚಿ ಯಾದ್ರಿಬ. ದದ ನಂಗ್ ಇಮಾಬು ನುಶಿದ್ರಬೋ.
1: ಇಯಾಂಬಗಿ ಕೃಷ್ಣಾನಂದ ನಂಗ್ನ ಅಂಗಾಂಗ್ ಓಯ್ಬಗಿ ಖಂಗ್ದವನೆ. ಜಗತ್ ಸಂಸಾರ ಶಿರ ಮಮಾ ಮಪಾನ ಮಚಾಬು ನುಂಶಿಜಬ. ಮಚಾ ಸಿಂಗ್ನ ಮಮಾ ಮಪಾನ್ ನುಂಶಿಜಬಗಿ ಬಾಸ್ಲ್ಯ ಪ್ರೇಮ್. ನುಮಿತ್ ಥಾಗಿ ಖೋಂಚನ್ನ ಕಾಯ್ದಿರುವ ಮಖೈ ಮುದ್ಲರು. ಮಸೆ ಕಾವುಗನುಕೋ ಕೃಷ್ಣಾನಂದ ದದಾಶು ಇಮಾವು ಕರಿಗಿ ನುಂಶಿದನಿ ನುಂಶಿ. ಅದುವು ಎಂಗೋ ತು ಐಗಿ ಲೈರಿವ ಸನ್ಮಯಾಮಸೆ ಐವು ಹೇಕ್ ಊದಬದ ಶಜಿ ಮನಾಮತ ಫಾವು ಚಾವು ಥಉ ಹಾಯ್ವ ಯಾರೋಯ್ದೌರಿವನ್. ಅದು ನನಿ ಯಾಂಬಗೆ ಕೃಷ್ಣಾನಂದ ನಂಗ್ ಶಾವುರನು ನಸಿಗಿದಿ ನಂಗ್ ಯುಮ್ದ ಹಲ್ಲೋ. ಹಯೇ ಇಮಾಗಿ ಮನಾಕ್ತ ಚಲಸಿಕೋ.
0: ಖಂಗ್ಜರೆ ದದ ಲಾಯರಬಿ ಲುಕ್ರಾಬಿ ಇಮಾ ಚಾಬು ಕನಾನ ನುಂಶಿಬಿಗನಿ. ಐ ಐ ಹಯೇಂಗ್ದಗಿ ಇಹೈ ತಂಬಜು ಚಲ್ಲೋ. ದದಾಬುಸು ಅಮುಕ್ ಹನ್ನ ಥಿರಾರು. ಐ ಐ ಚಲ್ಲಯ ದದ.
1: ಇಯಾಂಬಗಿ ನುಂಶಿರಬ ಕೃಷ್ಣಾನಂದ ಕರಿಗಿ ನಂಗ್ನ ಇಯಾಂಬಬು ಅದು ಯಾಮ್ನ ವರೌರಿವ. ಭಕ್ತ ಸಿಂಗ್ನ ವರೌ ಖೀಬದ ಖಾಂಗ್ಬ ನಂಜದವ ಇಯಾಂಬಗಿ ಆತ್ಮಾನಿ. ಸೇ ಸೇ ಚಲೋ ಇಯಾಂಬಗಿ ಮಾಂಗ್ ಥಾರು ಇಮಾಗಿ ಮನಾಕ್ತೆ ಸಲ್ಲಸಿ.
0: ಸಲ್ಲಸಿ ದದ. ಇಮಾ ಇಮಾ ಇಮಾ ಶೇ ಹೌಗಲ್ಲೋ ಲಾಓ. ಏಮುತ್ತು ಅಯ್ಕೊಯ್ಗಿ ಸುಮಾಂಗ್ದ ಲೇಲಿವ ಸೇ ಅಯ್ಕೊಯ್ಗಿ ದದಾ ದಿನ ಬಂದೂನೆ ಖರಿ ಏಮುತ್ತು
2: ಕದಾಯ್. ಹೇ ಭಗವಾನ್ ನನಾಯ್ನ ಉಜರಿಬ ರೂಪ ಸಿವು ಮಂಗ್ಲ ತೈ ಬಂಗ್ಲ ಫುಯಿನ ಹೌವ ನೋಂಗಿ ಕುಚ್ಚುವು ಗಂಜಬ ಕೊಕ್ಥಕ್ತವ ಹೋಂಗಿ ಸುರಾನ ಲೈತೇಂಬ ಖ್ವಾಂಗ ಸನಾ ಫಿಗೆ ಥೋನ್ಬ ಸೊರೋನ್ ಥಂಬಾಲ್ದ ನೋ ಪೂರ್ಣ ಲೈತೇಂಬ ನಕ್ಸಂದ ಬಜಯಂತಿ ಮಾಲಾ ಕೊತ್ತ ಬಾಸಿ ಪಾಯ್ಬ ದ್ವಾರಕಾಪತಿ ಹಾ ಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ಇವುಂಗೋ ತೋಲವ ನನಾಯಿ ಮಾಯಿಸಾನ ಇವುಂಗೋ ನಂಗಿ ಶ್ರೀ ಸೊರೋನ್ ಥಂಬಾಲ್ದ ಹನ್ನ ಹನ್ನ ಕುರುಂ ಜರಿ.
0: ಇಮಾ ಕರಿಗಿನೋ ಮಮಾನ ಮಸಾಬು ಕುರುಂ ಬಹುನಬ್ರೋ.
2: ಇಮಾಗಿ ಕೃಷ್ಣಾನಂದ ಮುನಿ ಋಷಿ ಕಯಾ ಕಯಾನ ಜೋಪ್ ತೋಪ್ ತೌಜದು ಫಂಜಗೆ ನಿಂಬದ ಫಂಗಂದ್ರವ ಜಗತ್ಕಿ ಮಬುಂಗೋ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಮುಕ್ಕದಾಯ್ದಗಿ ನಂಗಿ ದದಾ ಓಯ್ರಗದಗೆ ಇಮಾಗಿ ಬುಂಗೋ. ನನಾಯಿ ಮಾಯಿ ಸಾಬು ಹನ್ನ ನನ್ನ ಪಿಯುಕೋ. ಹೇ ಭಗವಾನ್ ಹೇ ಹರಿ.
1: ಇಯಾಂಬಗೆ ಕೃಷ್ಣಾನಂದ ಸೆ ಕಪ್ಕನು ಇಯಾಂಬನ ಥಬಕ್ ಚಿನ್ಬದಗಿ ಇನಾವು ಅಮದಿ ಇಮಾವು ನೋಂಗ್ ಮತ ಲಾಗ್ತುನ ಕರಿ ಸಾರಿ ಕರಿ ಥಇ ಹಂಗ್ಲು ದವದುದ. ಇಮಾನ ನಯಾಂಬ ಇಬು ವಾರೋಗ್ದುನ ನುಂಶಿರವ ಇನಾವುಗಿ ನಯಾಂಬ ನತ್ತಿ ಲಗ್ನರಿಬನಿ.
2: ಪಾಪ್ ಚೇಲವ ನನಾಯ್ಗಿ ಸಿನಸಿನ ಅಪ್ಪಂಗ್ ಬೈಸಾಗಿ ಮಪ್ಪಂದಕ್ಕಿ ದನವ ಮಿನಂದುನ ಹೈಜಿನ್ ಜಕ್ಕಿವ ಅದು ಮುಂಗಸಿದಿ ಸ್ವಯಂ ಮುಟ್ಟಿ ಒನ ತೋಳಭಿ ಹಿಮಾಂಗದಲ್ಲಿ ಪೀರರೆ.
1: ಇಮಾ ಮಮಾನ ಮಸಾ ನುಂಶಿಬಗಿ ಬಾಸ್ಲ ಪ್ರೇಮ್ಗಿ ಚೇತ್ಲವ ಥೌಡಿನ ನಾನ್ ಥೋಪ ಗಮ್ದನ ಪುನ್ಬೀಕ್ರೆ. ಅದು ಗಂಗಸಿನ ನಸಾಮ ನತ್ತವಗುಂ ತೋಲವಿನಿ ಹಾಯ್ದುನ ತಾಕ್ಪೀದುನ ನಸಾಯ್ಬು ಲತ್ನ ಬಿರಿವ ಕರಿಗಿನು. ಇಮಾ
2: ಇಮಾಗಿ ಕೃಷ್ಣ.
1: ಇಮಾ ನಸಾದಿಂಗ ಶಿಯುಕ್ ಅಂಗನ್ಬದಗಿ ಶನ್ಸೇನ್ಬ ಚರ್ಲು ಐಗೆ ಯಾಶಿದ ಕರಿಗುಂಬೈ ಸಿಂಗ್ ಮರಿ ಅಮತ್ತ ಫಾವ ತಾರಕ್ತ್ರಿ ಅರಾಮ್ ಖೌರಾಂಗ್ಬನ ಶೂನ್ಯ ಸಾಗಿ ಗರ್ಭಸಿ ಪೂರ್ವಂಗಂ ಲಕ್ತ್ರಿ ಸಾಗ್ ಇನ್ಸಾಂಗ್ ನತ್ರಗ ಕರೀನೋ ಅರೈವ ಬಸ್ತು ಮತಂಗ್ದಿ ಖಜಿಕ್ ತಂಗೋಯಿರುವ ಶೂನ್ ನಚಾದ ಪೀನ ಬಿಯೋ. ಇಮಾ
2: ಇಲೈ ಇಲೈ ಇಮಾನ ಐಸಾ ಸಿಂಗಿ ಸಾಗ್ ಇನ್ಸಾಂಗ್ ಥಮಿ ಕೃಷ್ಣಾನಂದ ನಂದದಾಗ ಸಂಮಿನರ ಓ ಲಾಓ ಇಮಾ ಸಾ ಇ ಸಿಂಗ್ ಲಾಂಗಮಗೆ ಲಾಓ ಲಾಓ.
0: ದದಾ ಲಾಓ ಸಾಗ್ ಚಾರು ರಸಿ
1: ಚಂಗೋ ಚಂಗೋ ಕೃಷ್ಣಾನಂದ ಮಾಂಗ್ ಥಾರು
2: लाओ हाउ बहाउ तबा ननाय न लांग जरी बखर से अमुक त सेवा लौ बिउ प्रभु
1: करी गिनो इमा सब पुखुम अनि थोक न थिबि रेबा पुन्न दुम थिबि ओ इमा इमा मतम कुइरे इमा इसाई खोइ पुन्न चक सामिन नरक तबा नसिदि इमा ने इनबि बसाक अदु सारगा नसाई गे आराम खौरांग बु खुदिम को पंगम बो ओइजरेगे इमा चक इनबिरो
2: नति नति प्रभु मधु मतन दी तक पीगनो ननाय की दोस्त मपुंग फादरी निंग बीरब्रा पाप जेल में इकुट नसीना करम नसीनी मुख्खद सेवा थो गंजगनी ना पियोने हे प्रभु
1: इमा नसाई बु थेंखांग थेंखांग लन बीरी बकरी गिनो मसान ममा ओई बिदा इमा चाग लामी चाग इन बियो हाय बशिबु मशिबु दोस्त फंगल द्रनी इमा
2: इसाना हंगोई गदरा तो बने
1: इमा नसा चाक लाम बने लोरी से चाक इन बीरो
2: कृष्णा हे हरि लव बीरसे
1: याम बगे कृष्णा नंदा इनाव गिदी याम बने इन बीगे चे या का तो से
2: प्रभु
1: अदुदी कृष्णानंद नंगमु इयामदे इलो
3: तदा
1: हौ जिक्ति इनाम ने इन भी बचाक सारे इमा ने इन भी बचाक सु सारे
2: प्रभु
1: इमा नसा गे आराम खौरांग पुम नम कोक सरे नसा बु बिदाई पीबीरो नसा मु हंजखरगे
2: इमा गे इबुंगो कृष्णा इमा हिसा ओय बगी बासल प्रेम गी लूर बे पाकी रो नुंग दलंग थरम लगा नंग इमा वो था दो तुन चल लगे रा इमा गी कृष्णा इमा गी बुंगो कृष्णा ममा हम पाले जदव सिंगी ममा हम पा ओय बीबा मसाले जदव सिंगी मसा ओय बीबा मयाम बले जदव कया कया गी सुमयाम बो ओय बीबा जगत की मबुंगो हे हरि यारोई यारोई इसा सत्खिब यारोई इसा गिनुं सिरब माइथों थाज कोटी बुंगम जब इसा बूदना इमा हिंग बंगम लोई इमा हिंग बंगम लोई
1: इमा इमा न करिगे अदुम न वाबी बगे इमा नसागे खुद था दुक पीरो इमागी नुंग शिवगी प्रेम न मतम चुपगी ओइन लेंग दन पुन्बीब ओर शनो इमा
2: प्रभु
1: इमान न चाइबु हेक निंग शिंगला को मिकुपता इमागी मांग द लेप सरगे इमा
2: लाओ इमागी कृष्णा नंदा अमुक कन काम बयार रोय नंगी ददा दिन बंधु सत की गदौरे नंगी ददा की चोरों तंबाल सोक न कुरुम जाओ रो लाओ इमागी कृष्णा नंदा
0: ददा ननाउ न गांगै दब सगै दब नांग की बस की बपुना म अपंग म ननाउ नि खंदना नाक पिउ को ददा
1: होगलो इ अंबगी कृष्णानंदा इ अंबदी भक्त सिंगि म खापोन हिंजवनी मतम चुपद मंगोल ओयु को कृष्णानंदा अदुदी मा नसा मुख हंजखरगे
2: हे हरि
1: नसा इन चलम दाई मिकुप अशिदा इमागे अनिंबा पांब करी अवात पलेरीबा नसाद ताक पीरो हिमा
2: इमागे कृष्णा इमागे बुंगो नान मुकी मपोक तपाप चेल भी ननाइन करी करम पुण्य दान कच्चकी बलेरा दुना हंदक की मपोक सिरा जगत की मपू हे हरि नंगुई सासक नमी कुप अमतो ओर बसुतेंग नजररीबा एगे सुख पेन जबा असुख नुंगाई जबा मपोक से जगत सिदानी सुरंखी गदरने हिमागी कृष्णा अदुबु हिमागी बुंगो कृष्णा हयें एगे हाई बकना उरक जबा अरोई बम तम मदुदा इबुंगो की मोमोन तौबा था जबुंगम जबा माई थों त्रिभंग मूर्ति अदो अमुक दंगी दर्शन पीनबियो को इमागी कृष्णा
1: इमा इमागी अनिंबा पांब पुम नमक लेप नमक फंगलशन
2: हे हरि